तुलसी पाता गणेशर पूजा ये योग लागे ना तुलसी पाता ए आमी संक्षेपेते जाच्छी बोले सुनुनी जत श्रोता एबारे आमी दुटी